0: ഏ വന്ന് അവ കഷ്ണ്ട് ഷട്ട് പോയതേന നിധാരെ തല്ലേട്ട അട്ടിക്കല്ലാറ കമ്പ്യൂട്ടർ കിന്നി പൈസയോട്ടേ ദിഞ്ചു
1: ഓനി മോയിലെ കമ്പ്യൂട്ടർ ചെയ് കാക്കിഞ്ചു തോ
0: ഉദാഹരണ വന്ന്
1: ഹെരേ അച്ഛു ത മാമ
0: ഹെൽത്ത് വന്ന്
1: കോർത്തിക് കമ്പ്യൂട്ടർ സെന്റർ യഹാ കമ്പ്യൂട്ടർ ലാപ്ടോപ് പ്രിന്റർ യു പി എസ് ലഗായേ കമ്പ്യൂട്ടർ സംബന്ധി സമ്പൂർണ്ണ സാമാന പാഞ്ച ബറ ഭന്നോസ് തപാലെ കെ ചാഞ്ച
0: നിനാരെ തല്ലേ ടിക്കല്ലാ ദിഞ്ചു കമ്പ്യൂട്ടർ എതേ കിന അവ ദാദിയാർക്ക് പ്രതി കമ്പ്യൂട്ടർ സെന്ററമാ ജസ്തോ സുവിധാ ര അന്ത കാഹീ പൈദൈന
2: जस्तो खोजे त्यस्तै कम्प्युटर पाइने बिग्रियो भने पनि बनाइदिने त्यसैले अन्त होइन कम्प्युटर चाहिए धादिङदेखि बीच बजारको प्रत्येक कम्प्युटर सेन्टरमा जाने
3: सबै प्रकारका कम्प्युटरको लागि प्रत्येक कम्प्युटर भएपछि सधैँ झुक्क फोन नम्बर 0105509077 97510 97778
4: शहीद मेमोरियल अस्पताल प्राली धादिङबाट प्रवाह हुने सेवाहरू
5: 24 घंटा इमर्जेन्सी र फार्मेसी सेवा
4: अनुभवी र दक्ष चिकित्सकहरूबाट ओपीडी सेवा
5: हरेक दिन बिहान र बेलुका उपलब्ध हुने विशेषज्ञ सेवाहरू हाड जोड्ने सेवा बाल रोग सेवा जनरल फिजिसियन
4: हरेक शनिबार महिला तथा स्त्री रोग सम्बन्धी सेवा र महिनाको पहिलो शनिबार मानसिक रोग सम्बन्धी सेवा
5: शनिबार काठमाडौँबाट आउनुहुने रेडियोलोजिस्ट डाक्टरबाट जिल्लामा पहिलो अत्याधुनिक रंगीन 5D मेसिनबाट गर्भवतीको एनमली स्क्यान स्थल तथा शरीरको जुनसुकै भागमा रहेको गाँठा गुठीहरूको स्क्यान र थाइरोइड स्क्यान
4: भिडियो एक्सरे सेवा
5: इको सेवा हरेक दिन बिहान र बेलुका
4: ल्याब सेवा सबै किसिमका जाँच गरिने व्यवस्था भएको
5: स्वस्थ समाज निर्माणको लागि शहीद मेमोरियल अस्पताल प्राली धादिङदेखि दरा जनहितमा जारी सन्देश